0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे भवतां भवतीनां च हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही ठेवून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूरवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे बुधवार 24 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. मोठ्या यशासाठी लहान लहान प्रयत्नांची गरज असते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. गर्भपात करण्याच्या अधिकारावर अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लावले. गौतम अदानी यांनी 60,000 रुपये अनेक सामाजिक कारणासाठी दान करण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या जॉन इस्टर आणि फ्रान्सच्या निकोलस माहो यांच्यातील मॅच 8 तास 11 मिनिट चालली ही इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच आहे. घटना अशीच आहे, साल होतं 2010. INS विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली, तीही आजच्याच दिवशी. चंद्रकांत मांडरे यांना चित्रभूषण पुरस्कार जाहीर झाला, तोही आजच. कर्नाटकातील सर्व शाळांमध्ये कन्नड शिकवण्याची सक्ती झाली, तीही आजच्याच दिवशी, साल होत 1982. मायकेल जॉन्सनचा 19.66 सेकंदात 200 मीटर धावून विश्वविक्रम झाला, तोही आजच्याच दिवशी. कॅनडा मॉन्ट्रियल ते टोरोंटो अशी पहिली एअरमेल सेवा सुरू झाली, तीही आजच. आता आजचे जन्मदिवस पाहू. अनिता देसाई, ज्येष्ठ लेखिका, पद्मभूषण साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त, यांचा जन्म आजचाच. मृणाल गोरे, समाजवादी नेत्या, यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. कन्नादासन, भारतीय लेखक, कवी आणि गीतकार, यांचाही जन्म आजच. नानासाहेब फाटक, मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट, यांचाही जन्म आजचाच आहे. पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध संगीतकार, पद्मश्री, यांचाही जन्म आजचाच आहे. दामोदर हरी चापेकर, महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी, यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

कणधोनी 90.4 FM KLE कणसु आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्ही परिश्रमपूर्वक काम कराल आणि कुणाच्या मदतीने तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल. आज चपलतेने तुम्ही तुमची प्रत्येक कामे अतिशय सहजतेने पूर्ण कराल. वृषभ रास, नवीन मैत्री तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यात मदत करेल. आज तुमच्याकडे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा असेल. मिथुन रास, आजचा दिवस व्यवसायासाठी उत्तम आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी चांगली वेळ आहे. कर्क रास, पाहुण्यांच्या आगमनाने घरातील वातावरण सुखद राहील. आज तुम्ही कोर्ट कचेरी प्रकरणातून मुक्त होऊ शकता. सिंह रास, आज तुमचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थेत घालवाल. नशीब आज तुमच्या सोबत आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कन्या रास, प्रेमसंबंधामध्ये संवेदनशीलता दिसून येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहणार नाही. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणू दोन्ही 90.4 FM KLE कणसू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केळी वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळ रास. नातेवाईकांशी असलेल्या संबंधामध्ये दृढता येईल. कामासाठी दिवस उत्तम आहे. मनात नवीन उत्साह आणि जोश दिसून येईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. वृश्चिक रास, इतरांबरोबर केलेल्या कामात तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल. धनुरास, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि पाठिंबा मिळणार आहे. मकर रास, आज नशीब पूर्णपणे तुमच्या बरोबर असेल. तुमचे कोर्टाशी संबंधित काही प्रकरण असेल तर आज तुम्हाला थोडा दिलासा मिळू शकतो. कुंभ रास, आज आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु खर्च देखील अचानक वाढणार आहे. गोड शब्द बोलून तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. शेवटची मीन रास, आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळतील. कार्यक्षेत्रात आजचा दिवस फायदेशीर ठरेल. ठेवतो 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: are listening to Keli Ayurveda Health Guide on Keli's Venudvani 90.4 FM. Keep listening to Venudvani 90.4 FM, KLE Kanasu.
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग.

जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 37 वाइल्ड रोज या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा, अशी काहीशी वृत्ती वाइल्ड रोज टाईपच्या व्यक्तीची असते. त्यांना एक प्रकारची विरक्ती आलेली असते. ही विरक्ती सर्वच बाबतीत असते, रोजच्या धंदा व्यवसायाच्या बाबतीत, इतर वैयक्तिक कामांच्या बाबतीत. इतकंच नव्हे तर आजारी असतानाही ते तक्रार करणार नाही, वेदना मुकाट्यानं सहन करतील, पण त्याचबरोबर बरं होण्यासाठी काही खास प्रयत्न करणार नाहीत. त्यांचं आयुष्य एक सुरी झालेलं असतं. त्यांचं काम धंदा व्यवसायही ते कर्तव्य म्हणून, करायलाच हवं म्हणून करत असतात. त्यातील मजा अनुभवत नाहीत, किंवा जीवनातील एकसुरीपणाचा कंटाळा आला असेल तर ते काम बदलण्याचा, तो एकसुरीपणा तोचतोचपणा बदलण्यासाठीही खास प्रयत्न करत नाहीत. जीवनातील छोटी छोटी सुख ही माणसाला आनंदी ठेवण्यासाठी पुरेशी असतात, ती जीवनाला चव आणतात. पण या सर्व गोष्टींमुळे आनंद मिळण्यासाठी मन संवेदनक्षम हवं, नाही का? अशा व्यक्तींच्या संवेदना थोड्याशा बोथट बनलेल्या असतात. सुख आणि दुःख सारखंच वाटतं अशी विरक्ती, स्थितप्रज्ञता काही अवशी चांगली, सर्वसंग परित्याग करणाऱ्या संतांना ती आलेली असते आणि त्यांच्या बाबतीत ती आवश्यकही असते. पण सर्वसामान्य लोकांना, संसारात पडलेल्या लोकांसाठी ही वृत्ती मात्र अयोग्य वाटते. माणसानं हसत राहावं, जीवनातील छोट्या गोष्टींचा आनंद घ्यावा, दुःखानं रडावं देखील, हे सर्व स्वाभाविक आहे, जगण्यासाठी खरं म्हणजे आवश्यक आहे. पण वाईल्ड रोज टाईपच्या व्यक्ती दुःखानं रडणार नाहीत की कधी आनंदानं खळखळून हसणारही नाहीत. काही ठराविक प्रकारची आपली मतं ते व्यक्त करत राहतील. उदाहरणार्थ, माझ्यामध्ये कधी बदल होणार नाही, मी आहे हा असा आहे, आमच्या घराण्यातच हा आजार आहे, काय करणार, अनुवंशिकतेने आला आहे, मला या आजाराबरोबरच जगलं पाहिजे. डॉक्टर काय करू शकणार त्यात? एखादा प्रेमिकही आपल्या प्रेयसीला सांगेल, हे बघ मी हा आहे असा आहे, माझे वडील आणि भाऊ धूम्रपान करतात, ड्रिंक्स घेतात, मीही घेणारच, त्याला माझा इलाज नाही, मी जसा आहे तसा तुला माझा स्वीकार करायला हवा. एखादी सवय सोडण्याचा ते यत्किंचितही प्रयत्न करणार नाहीत. वाईल्ड रोज टाईपच्या व्यक्ती जीवनाला परिस्थितीला शरण जातात. त्यांच्या लक्षात येत नाही की ही परिस्थिती बदलता येण्यासारखी आहे, कारण ती त्यांनीच निर्माण केलेली आहे. एखादं दुःखही ते नशिबाला आलंय, सहन करायला हवं म्हणून अशा प्रकारे गोंजारत राहतात की जणू वाटतं त्यांनी नुसतं झगडण्याचं सोडून दिलं एवढंच नव्हे, तर जणू आपलं ते दुःख कवटाळत राहण्यातच सुख मानत आहेत. त्यांनी नुसतं झगडण्याचं सोडून दिलं आहे एवढंच नव्हे, तर जणू आपलं आहे ते दुःख कवटाळत राहण्यातच ते सुख मानत आहेत. ठेविले अनंते तैसेचे राहावे या वृत्तीचा अतिरेक हा अशा व्यक्तीचा स्थायी भाव. तो आजारी उदासीन असेल आणि एखाद्या मित्रानं विचारलं, अरे तू डॉक्टरकडे का जात नाहीस, तर ते सांगतील, छे रे, आता मला या आजाराची सवय झाली, मला त्रास होत असला आणि नसला तरी फारसा फरक पडत नाही. अशी व्यक्ती कारकुनी करत असेल तर वरच्या जागांसाठी काही परीक्षा वगैरे द्यायची असेल तर देणार नाही. तो सांगेल, काय फरक पडतो कारकून आणि साहेबामध्ये, 2 वेळा जेवणार, 6 तास झोपणार, एवढंच ना. आपलं व्यक्तिमत्व सुधारण्याचाही ते कधी प्रयत्न करणार नाहीत. शर्टला इस्त्री नसेल तर काय बिघडलं, एखादा जेवणातील पदार्थही ते आवडीनं खाणार नाहीत, त्याची चव घेत जेवणार नाहीत. जेवण चवदार असो वा नसो त्यांना काहीच फरक पडत नाही. जगण्यासाठी काहीतरी खायला हवं म्हणून ते काहीतरी पोटात ढकलतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कधी फारसे बदलणार नाहीत, मग ते बारसं असो वा 12 असो. ज्या चेहऱ्यानं ते शोकसभेत जातील तोच चेहरा एखाद्या लग्नाच्या रिसेप्शनला जातानाही असेल. एक शिष्टाचार म्हणून हे लोक या सर्व गोष्टी पार पाडित असतात. लग्नाला गेले तर जातील, वधूवरांच्या हातात प्रेझेंट ठेवतील, परत येतील, खळखळून हसणार नाहीत की गप्पा गोष्टी करीत त्या प्रसंगाचा हसत खिदळ

छोट्या मोठ्या गोष्टींचा आस्वाद घेत जीवन जगणं यातच सुख आहे. जीवन जगणं ही सुद्धा एक कलाच आहे, नाही का? उगीच जन्माला घातलंय म्हणून कसा तरी टाइमपास करायचा ही वृत्ती चूक. या औषधाची गरज नसलेल्या व्यक्ती कशा असतात पहा. त्यांना अनेक छोट्या मोठ्या गोष्टीत इंटरेस्ट असतो, आवड असते. लहान सहान घटना, मग त्या स्वतःच्या आयुष्यातील असोत वा दुसऱ्याच्या, त्यांना त्यामध्ये औचित्य असतं. त्यांची उच्च अभिरुची, कलात्मकता, उत्साह यामुळं त्यांचं आयुष्य सुंदर बनतं. आरोग्य, सुख त्यांच्या मागे धावत येतं. स्वतःचेच नव्हे तर इतरांचं आयुष्यही ते सुखी करतात, त्यामध्ये आनंदी असतात आणि आयुष्याची मजा अगदी परिपूर्णपणे चाखतात. वाईल्ड रोज टाईपच्या काही रुग्णांच्या हकीकती आता आपण पाहणार आहोत. मानसिक दुर्बलता, मनस्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उत्तेजन मिळणारे सायकोसोमॅटिक डिसीजेस, उदाहरणार्थ सोरियासिस, पेप्टिक अल्सर इत्यादी, तसंच औदासिन्य, नैराश्य, विरक्ती इत्यादी मानसिक तक्रारींवर या औषधांचा उपयोग होऊ शकतो. अर्थात वाईल्ड रोज टाईपची मनस्थिती असेल तरच. काही उदाहरण पाहू. कुमार, वय 24 वर्ष. वयाच्या 14व्या वर्षापासून कुमारला चेहऱ्यावर मुरुम आणि पुटकुळ्या येण्याचा, जे अॅक्नीचा त्रास होत होता, हा त्रास हळूहळू खूपच वाढला. चेहऱ्यावर डाग पडले, त्वचेचा गुळगुळीतपणा जाऊन त्वचा खरबरीत झाली. खूप औषधं घेतली पण फारसा उपयोग झालाच नाही. त्याच्या सुंदर चेहऱ्याचा त्याला अभिमान होता. लहानपणापासून आपल्या देखणेपणाचं त्यानं कौतुकच ऐकलं होतं, पण आता मात्र त्याला आरशात पाहणं नकोसं वाटू लागलं. आता यावर काही उपायच नाही असं त्याला वाटू लागलं आणि त्याने सर्व प्रकारचे उपचारही बंद केले. निराश होऊन गेला होता तो. जणू आता असा चेहरा घेऊनच जगणं क्रमप्राप्त आहे हे निराशेचे कड पचवून त्यानं मान्य केलं होतं. कुमारला वाईल्ड रोज, क्रॅब ऍपल, नैराश्यासाठी गॉर्स ही औषधं दिली. काही दिवसांनी त्याचा गेलेला मूड परत आला. नंतर फक्त वाईल्ड रोज व क्रॅब ऍपल ही औषधं चालू ठेवली. चेहऱ्याच्या निगेसाठी इतरही काही उपाय सांगितले. मुरुम पुटकळ्या नवीन उठायचं तरी बंद झालं. वाचक हो, श्रोते हो, मुरुम पुटकळ्या नवीन उठायचं तरी बंद झालं. आता हळूहळू त्याची त्वचाही सुधारते आहे. श्रोते हो, येथे एक लक्षात घेतलं पाहिजे की चेहऱ्याचं सौंदर्य कुमारला अत्यंत महत्वाचं वाटत होतं, म्हणून तो निराश झाला होता आणि त्याची मनस्थिती तशी बनली. काही जणांना हा आजार महत्वाचा वाटणार नाही, पण त्या माणसाची, रुग्णाची मनस्थिती महत्वाची, आणि म्हणूनच मग त्यानुसार औषध द्यावं लागतं. तसं दिलं तरच त्याचा उपयोग होतो. तेव्हा वाईल्ड रोज सोबत क्रॅब ऍपल या औषधीची सुद्धा कुमारला गरज होती. आता एका सेवानिवृत्त माणसाचा अनुभव. गजाननराव, वय 60 वर्ष. नुकतेच ते नोकरीतून निवृत्त झाले होते, पण गजाननरावांना खूप उदास वाटू लागलं होतं. त्यांचा सांधेदुखीचा त्रासही वाढला. आपण आता कुचकामी, आपली घरात कुणालाही जरूर नाही इत्यादी विचार त्यांच्या मनात येऊ लागले. त्यांना कशातच इंटरेस्ट वाटेना. खाणं पिणंही नकोसं वाटू लागलं. त्यांनी क्लबमध्ये जायचंही बंद केलं. अर्थातच पत्नीला त्यांची काळजी वाटू लागली. सांधेदुखीमुळं घरात झोपून राहतात म्हणावं तर त्यासाठी औषधही घेण्यास तयार नव्हते. म्हातारपणी हे असंच चालायचं इत्यादी कारणं सांगून ते औषधही घेत नव्हते. मनोरमाबाई म्हणाल्या, डॉक्टर, मी तुमचे व्हिडिओज नेहमी ऐकते, तुमचं लेखन वाचते. यांचीही मनस्थिती बदलायला हवी तरच ते सुधारतील असं काहीसं मला वाटतं. त्यांना गॉर्स हे औषध द्यावं का? गजाननरावांची मनस्थिती तशा प्रकारची नाही. सेवानिवृत्तीनंतर आलेलं हे औदासिन्य व विरक्त भावना आहे. यासाठी त्यांना वाईल्ड रोज हे औषध द्यावं लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या करता येण्यासारख्या एखाद्या व्यवसायात त्यांनी मन गुंतवलं पाहिजे. गजाननरावांनी हा सल्ला मानला. एक व्हिडिओ सेंटर सुरू केलं. त्यांचं औदासिन्य तर कमी झालंच, पण सांधेदुखीही खूप कमी झाली. सुजित, त्याचं उदाहरण घेऊ. हा 12वीचा विद्यार्थी टायफॉइडनं आजारी पडला, त्यामुळे बरेच दिवस फुकट गेले. आता आपण कितीही अभ्यास केला तरी मेडिकलला किंवा इंजिनिअरिंग कोर्सला ऍडमिशन मिळणं अशक्य असं त्याला वाटू लागलं. खरं म्हणजे तसा तो हुशार विद्यार्थी, पण त्याचा आत्मविश्वासच कमी झाला होता. अशक्तपणाही होता, पण तरीही आता अभ्यास करणं शक्य होतं तेही तो करेना. आता अभ्यास करून काही उपयोग नाही असं म्हणून दिवसच्या दिवस तो झोपूनच राहायला लागला. सुजितला वाईल्ड रोज व त्याचबरोबर आत्मविश्वासासाठी लार्ज आणि अशक्तपणासाठी ऑलिव्हची जरुरी होती हे तुम्ही हेरलं असेलच. एकंदरीत विरक्ती, उदासीनता, काहीच करू नये, काहीही केलं तरी उपयोग नाही असं वाटून प्रयत्नांचा अभाव ही वाईल्ड रोज

0: या औषधाची प्रमुख लक्षणं सांगता येतील.
1: धन्यवाद.
2: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेळुंधुनी 90.4 FM KLE कनसो आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण इनरव्हील क्लब बद्दल जाणून घेणार आहोत आणि याबद्दलची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत लता कित्तूर. त्यांचं नाव सर्वांना परिचितच आहे, पण आज त्या एक इनरव्हील क्लब फाउंडर मेंबर्स म्हणून आपल्यासोबत आहेत. 1987 ते 1988 या दरम्यान त्या इनरव्हील क्लबच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या आणि सध्या त्या इनरव्हील क्लबच्या फाउंडर मेंबर्स आहेत. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: नमस्ते. नमस्ते मनीषा.
0: आज आपण इनरव्हील क्लब बद्दल सांगतोय, तर सुरुवातीला इनरव्हील क्लब हा कधी सुरू झाला याबद्दलची सगळी माहिती आपण आपल्या श्रोत्यांना देऊया आणि पुढे जाऊया.
1: इनरव्हील ही जी एक संघटना आहे ती खरं तर 1924 साली सुरुवात झालेली आहे. त्याची काय झालं की 1905 साली रोटरीची ही जी एक संघटना होती ती सुरू झाली अमेरिकेमध्ये. त्याच्यानंतर रोटेरियन्सच्या बरोबरीने त्यांच्या बायका सुद्धा काम करायला लागल्या, मदत करायला लागल्या, सेवा भावी काहीतरी जे कामं करायचे त्याच्याबद्दल. तर तेव्हा इंग्लंडमधल्या ज्या बायका होत्या थोड्या, त्याच्यात मार्गरेट गोल्डिंग नावाची एक रोटेरियनची बायको होती.
0: अच्छा.
1: तिच्या डोक्यात आलं की आपण रोटेरियन्स बरोबर काम करतोच आहोत, तशीच आपली एक वेगळी संघटना सुरू का नाही करायची. म्हणून तिने आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून 1923-24 दरम्यान एक नवीन संघटना सुरू करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मँचेस्टर म्हणजे इंग्लंडला तिने ही संघटना सुरू केली आणि त्याचं नाव तिने इनर व्हील असं ठेवलं. रोटरीचं जसं व्हील आहे तसं हे आतलं व्हील, त्यामुळे इनर व्हील अशी सुरू केली तिने. आणि ती संघटना वाढत वाढत गेली, कारण जिथे जिथे रोटरी क्लब होते तिकडे बायका सगळ्या काम करत होत्या, तर त्यांनी आपल्या आपले क्लब्स फॉर्म केले होते खरं तर सुरुवातीला, पण त्यांनी सगळेजण एकत्र येऊन हे इनर व्हील मूवमेंट सुरू झाली इंग्लंडला. त्याच्यानंतर इंग्लंडला ती स्प्रेड झाली, मग परत अमेरिकेत गेली, असे वेगळ्या वेगळ्या देशात येऊन 1955 साली अहमदाबादला इंडियामध्ये पहिलं क्लब सुरू झालं, इनर व्हील क्लब ऑफ अहमदाबाद. आज संबंध पूर्ण जगात जर म्हटलं तुम्ही तर 103 देशांमध्ये इनर व्हीलचे क्लब्स आहेत आणि टोटल क्लब्स त्या जवळजवळ 3,979 म्हणजे जवळजवळ 4,000 क्लब्स आहेत आणि 1,00,000 वर मेंबर्स आहेत इनर व्हील मध्ये
0: जगभरात.
1: हा, जगभरात.
0: अच्छा.
1: आणि भारतात जर तुम्ही म्हटलं तर भारतात 1955 साली सुरू झालं आणि त्याच्यात सुद्धा भारतात आता आमचे 1,364 क्लब्स आहेत आणि जवळजवळ 45,000 मेंबर्स आहेत.

0: असतं प्रोग्राम, पहिली एक रिटन एक एक्झाम देतो त्यांना, त्याच्यातली मुलं शोधून काढून मग त्यांना स्टेजवर ऍक्च्युअली घेऊन त्यांना क्विझचे प्रश्न विचारून वगैरे ते मॅथ्स पंडित म्हणून एक कार्यक्रम घेतो. तो एक वेगळा कार्यक्रम म्हणजे त्यातल्या त्यात. आणि मग आता गेले 2-3 वर्ष तर मॅथ्स मॉम म्हणून घेतो, म्हणजे ज्या बायका आहेत त्यांच्या ज्या आया आहेत त्यांच्याकडसाठी पण तो क्विझचा कार्यक्रम घेतो आम्ही. असं वेगळे वेगळे कार्यक्रम काहीतरी चालू असतात, नवीन नवीन काहीतरी कार्यक्रम घेणं महिलांसाठी. युजली वामा म्हणून विमेन्स डेच्या वेळेला एक कार्यक्रम घेतलेला असतो, याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रोग्राम्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कुठची कशी तरी रेस असते, किंवा आता गेल्या वर्षी टग ऑफ वॉर घेतला होता, नाहीतर काहीतरी हर्डल्स वगैरे असे घेतो बायकांसाठी कार्यक्रम. मग वेगळे वेगळे आता कधीतरी काय रांगोळीचं कॉम्पिटिशन असते, किंवा काहीतरी हे ज्वेलरीचे सेट्स करायचे, कसे स्पायसेसमधले स्पायसेस घेऊन त्याचे करायचे, मसाल्याचे वेगळे वेगळे सेट्स करायचे, असं वेगळे वेगळे कार्यक्रम घेत असतो आम्ही. काहीतरी नवीन नवीन काय जमेल तसं काहीतरी काहीतरी घ्यायचं. तसंच मिड डे मील्स प्रोव्हाइड करायचो पूर्वी, जे मिड डे मील शाळेत सुरू व्हायच्या अगोदर मुलांना दर शनिवारी जाऊन त्यांना काहीतरी खायला द्यायचं वगैरे, असे वेगळे वेगळे कार्यक्रम केलेले आहेत. तसंच वेगवेगळ्या संस्थांच्या बरोबर कार्यक्रम करतो. फिजिकली हँडिकॅप असोसिएशन आहे, त्याच्या बरोबरीने कार्यक्रम केलेले आहेत. क्रचेस द्यायचे, कॅलिपर्स द्यायचे त्यांना, त्यांचे गेम्स घ्यायचे त्याच्यासाठी म्हणून मदत करायची. माहेश्वरी स्कूल फॉर द ब्लाइंड साठी त्यांना म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत, किंवा त्यांचा जो 9वी मध्ये जो फर्स्ट मूल येतं त्याला अद्वंत अवॉर्ड म्हणून एक देतो आम्ही दरवर्षी. तसंच बेळगावमध्ये SSLC ला जी मुलगी सर्वात प्रथम येते तिला बक्षीस देतो आम्ही. असं वेगळे वेगळे रोटरीच्या बरोबरीने काम करतो. पोलिओ प्लस निर्मूलन, पोलिओ निर्मूलन वगैरे त्याच्यात आमचा भाग असतोय. हल्ली तर इनरव्हिललाच वेगळे बूथ्स दिले जातात, आमचे जवळजवळ 12-13 बूथ्स असतात. मी जिकडे जातो मग सकाळचं त्यांना चहा नाश्ता द्यायचा, किंवा दुपारी जेवण द्यायचं नेऊन त्यांना, असं करून काम केलेलं आहे. तसंच आता गेल्या वर्षी रेल्वे स्टेशनवर मोठे 2 घड्याळं मोठी लावलेली आहेत, रेल्वे स्टेशनसाठी व्हील चेअर्स दिलेले आहेत, असे वेगळे कार्यक्रम आहेत आमचे. तसंच आता महिला ज्या उद्योजिका आहेत त्यांच्यासाठी म्हणून काही थोडी वर्ष परिक्रमा म्हणून आम्ही एक हे घेत होतो, म्हणजे असं एक्झिबिशन कम सेल सारखा, त्यांच्यासाठी म्हणून बूथ हे लावायचे, काय स्टॉल्स लावायचे, जसे आविष्कारचे असतात तसेच, पण ते बायका अंतरप्रणर असते त्यांच्यासाठी म्हणून. तसंच ज्या गावातल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी म्हणून अस्मी म्हणून आम्ही 3 दिवसाचा कॅम्प घेतो, म्हणजे गावात जाऊन गावातल्या शाळेतल्या 9वीच्या मुली, मग अशा जवळजवळ 20-25 शाळांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो आणि प्रत्येक शाळेला सांगतो की तुमच्या शाळेत त्या 2 किंवा 3 मुली पाठवून द्या म्हणून. म्हणजे टोटल 1 60 मुली होतात, मग त्यांना इथे बेळगावमध्ये आणून तिथे मग त्यांना 3 दिवस शुक्रवारी येतात आणि रविवारपर्यंत मग वेगळे वेगळे त्यांच्याकडनं योगा, थोडंसं नाटकाबद्दल शिकवायचं, थोडंसं इंग्लिश शिकवायचं, थोडंसं गणित सायन्स, असं करून ते 3 दिवस असं रेसिडेन्शियल कॅम्प घेतो. मग त्यांच्या त्यांच्यामध्ये पण ओळखी होतात आणि आम्हाला पण फार मजा येते असल्या गोष्टी करण्यात.
1: म्हणजे बरीचशी कामं याच्या अंडर केली जातात. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेते आणि ब्रेक नंतर पुन्हा आपण लता गीतूर यांना ऐकणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू.
2: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
3: केएलई करसून सदा वेणुध्वनी.
1: छोट्याशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकता वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय लता कितूर यांना. मग याचा उद्देश नेमका काय आहे, की आणखीन काय करायचं आहे?
0: ऍक्च्युली काय आहे, आम्ही जी सेवा करतो किंवा सेवा करत नाही आहे ती, काहीतरी थोडेफार उपयोगी कामं करतो, त्याचा थोडासा त्याच्या पाठी असं आहे की आता फॉर एक्झाम्पल आमचं ब्रीदवाक्यच आहे फ्रेंडशिप अँड सर्व्हिस.
1: बर.
0: त्यामुळे जेव्हा आम्ही कामं करत असतो तेव्हा त्याच्यातून आमच्यामध्ये मैत्री निर्माण होते, किंवा समाजाबरोबर मैत्री होते म्हणा पाहिजे तर, पण मुख्य म्हणजे ज्या काही योजना करतो, जे काही कार्यक्रम करतो

0: त्याची योजना करणे, मग त्याच्यासाठी काहीतरी आता जनरल बॉडी मीटिंग असेल किंवा कुठची स्पेशल मीटिंग असेल त्याच्यासाठी डेकोरेशन करणे, योजना करणे, ह्याच्यातून जे मित्रत्वाची भावना येते आमच्या मेंबर्समध्ये ती आम्हाला फार मौल्यवान वाटते. तसंच कोणत्याही योजना करायच्या, काही करायचं, त्यातून थोडंसं नव्हे बरंच समाधान मिळतं आम्हाला. कारण नशिबानी काय झालं आहे, आपल्याला देवानी भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे ते थोडंसं जर आपण स्पेंड केलं, तन मन धन वॉट एव्हर वेळ जरी दिला आणि त्याच्यातून जे सॅटिस्फॅक्शन समाधान जे आम्हाला मिळतं ते आम्हाला फार अगदी चांगलं वाटतं, फार अतिशय त्याच्यातून आम्हाला फार समाधान मिळतं, त्या समाधानातून समाधान मिळतं वाटल्यास म्हणा. आणि म्हणून आणि त्या सर्व्हिसमधून, त्या सेवेमधून जी मित्रता निर्माण होते, जी एक बांधिलकी निर्माण होते, त्याच्यातून आम्हाला फार बरं वाटतं. त्याचं कधीतरी आम्ही काहीतरी कुठेतरी गेलो केलं तर कोणतरी एकदम भेटतं माणूस, एक 25-30 माणूस असतो कोणतरी, आणि म्हणतो की मॅडम तुम्हाला बघून फार बरं वाटलं, मी शाळेत होतो तेव्हा तुम्ही यायचा बघा तिकडे, आणि काय ते आमचे स्पोर्ट्स घ्यायचा किंवा गोष्टी सांगायचा, असं त्यातून अगदी फार समाधान वाटतं आणि आनंद होतो, खूप आनंद होतो त्याच्यातून. तसंच मैत्रीतून वगैरे.
1: आजकाल एकमेकांना देण्यासारखी कुठली महत्वाची गोष्ट असेल तर ती वेळ आहे, आणि समोरच्याचं थोडं मन लावून ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून थोडंसं समाधान केलं पाहिजे त्याचे काही प्रॉब्लेम्स असतात, ते खूप महत्वाचं झालंय. मॅडम विनर व्हील बद्दल आपण बोलतोय तर एवढं सगळे जे कार्यक्रम तुम्ही अरेंज करता, मग त्यासाठी म्हणजे पैसे असतील, त्याचं अरेंजमेंट कसं होतं?
0: पैशासाठी म्हणून आम्ही पुष्कळदा, आम्हाला एखादा कार्यक्रम करायचा तर स्पॉन्सर्स मिळतात, मदत करायला लोक तयार असतात, आणि त्याचबरोबरीने एखादी मोठा जर प्रोजेक्ट घेतला, तर फॉर एक्झाम्पल आर्ष विद्या मंदिर घेतलं किंवा हॅपी स्कूल करायची म्हटलं, तर मग आम्ही एखादा नाटक आणून, ड्रामा आणून त्याच्यातून फंड्स रेज करतो.
1: Okay.
0: ड्रामा पुटअप करून किंवा पिक्चर कधीतरी त्याचे म्हणजे मेंबर्सना मग तिकीट जास्तीमध्ये विकायची किंवा त्याच्यातून फंड रेज करायचे, आणि पर्सनल डोनेशन्स असतात, मेंबर्स मदत करतात. आता एखाद्या कोणत्याला तरी मदत करायची आहे तर बाबा एवढे 15,000 रुपये लागणार, मग एखादी म्हणजे मी 1,000 देते, मी 2,000 देते, 5,000 असे करून पण बरेचसे आम्ही गोळा करतो. पण बेसिक फंड रेजिंग आता गेले 2-4 वर्ष असं ड्रामा आणून त्याची तिकीटं विकून वगैरे असं करूनच बरेचसे पैसे आम्ही मिळवलेले आहेत त्याच्यासाठी. पण स्पॉन्सर्स खूप आहेत, मदत करायला लोक तयार असतात, आपण चांगलं काहीतरी काम करतोय आणि आपण ट्रस्टवर्दी आहोत म्हटलं की विश्वास ठेवतात लोक, मदत करतात बऱ्यापैकी. आणि आम्हाला तरी खूप मदत झालेली आहे, बेळगावच्या सर्व लोकांची मदत आहे, लोक पुढे येतात, मदत करायला पुढे येतात आणि थोडे पैसे देतात, थोडे काहीतरी इन काइंड देतात. आता शाळा करायची झाली तर टाइल्स दिले किंवा पेंट दिला, असं करून पण बरेच लोक मदत करायला येतात.
1: बर, मग जवळजवळ 40-44 महिलांपासून सुरू झालेली ही इनर व्हील क्लब आता मला वाटतं 110 मेंबर्स आहेत, तर मेंबरशिप करण्यासाठी काही प्रोसिजर आहे की काय करावं लागतं?
0: आता काय झालं, सुरुवात जेव्हा झाली इनर व्हीलची तेव्हा तुम्हाला म्हटलं जसं रोटेरी बायका त्यांनी सुरुवात केली, त्यामुळे पहिली सुरुवातीला आमची मेंबरशिप अशी होती की रोटेरियन्सच्या बायका किंवा रोटेरियन्सशी संबंधित ज्या आहेत बायका त्या मेंबर्स होऊ शकतात असं सुरुवातीला होतं. आणि इन ऍडिशन टू दॅट काहीतरी कोणाला जर तुम्हाला मेंबर करून घ्यायचं असेल तर एक 14 मेंबर करून घेऊ शकत होता तुम्ही दर वर्षाला, म्हणजे एका वर्षी 14 करायचं, मग पुढच्या वर्षी ठरवायचं त्यांच्यापैकी कोणाला ठेवायचं का त्यांना कंटिन्यू करायचं का काय करायचं, पण ती मेंबरशिप फक्त 1 वर्षाची असायची. आता थोडीशी ती मेंबरशिपची कक्षा जरा वाढवलेली आहे, सगळे इनर व्हील मेंबर्सचे रिलेटिव्ह असले तरी ते सुद्धा होऊ शकतात मेंबर्स, आणि तसंच आता थोडं थोडं वाढवून ते मग आता रोट्रॅक्टर्स असले तर ते होऊ शकतात, किंवा आणि कोण प्रतितेज बायका असतील तुम्हाला जर बोलवायचं असेल त्यांना पण तुम्ही मेंबर्स करून घेऊ शकता. इतर मेंबर्सना विचारून, ज्या मेंबर्स आहेत त्यांना विचारून करून त्यांना इतर बायकांना पण मेंबर करू शकता, असं म्हणून हळूहळू कक्षा वाढवत चाललेली आहे. पण बेसिकली आम्ही शक्यतो रोटरी आणि इनर व्हीलशी संबंधित बायकांना जास्त प्राधान्य देतो म्हणूया वाटल्यास, कारण एक म्हणजे जरा थोडंसं रोटरी इनर व्हीलशी संबंधित असले थोडंसं ते सेवाभावाचं थोडंसं ठाऊक असते, म्हणजे कशा तऱ्हेचं काम करतात ची थोडी कल्पना असते, कारण आमचं नुसतं महिला मंडळ नाहीये, नुसतं भेटायचं आणि हे करायचं नाही, करतो आम्ही हळदी कुंकू घेतो, वेगळे वेगळे कार्यक्रम घेतो, खूप मजा करतो, पण त्याच्या बरोबर म्हणजे सर्व्हिसची जी लाईन आहे त्याची थोडीशी कल्पना असलेल्या बायकांना मेंबर करून घेतलं तर ते जास्त सोयीचं पडतं आम्हाला असं आम्हाला वाटतं, म्हणून शक्यतो तशा बायकांना घ्यायचा प्रयत्न करतो.
1: अच्छा, पण बाहेरच्याही बायका काही इंटरेस्टेड असतील तर त्या येऊ शकतात.
0: हा येऊ शकतात, येऊ शकतात, येऊ शकत नाही असं नाहीये, येऊ शकतात. बहुतेक करून आम्ही तशा बायका कोणी जर आल्या त्यांना सांगतो की एक तीन चार मीटिंग अटेंड करा, एक दोन प्रोजेक्ट अटेंड करा आणि मग तुम्ही बघा की तुमच्या जर आवडीचं असेल. कारण सदा नुसती अशी मजा असणार नाहीये, लेक्चर्स असतात, अवेअरनेस असतंय, किंवा बाहेर जाऊन कामं करायची असतात. त्यामुळे तशा पण कामाची तुम्हाला आवड असेल तर काही हरकत नाहीये,
1: म्हणजे थोडा वेळ दिला पाहिजे.
0: हा वेळ द्यायला पाहिजे, मुख्य म्हणजे मुख्य वेळ पाहिजे. मग तुमच्यामध्ये काही कला असेल तर ती तुम्हाला तुम्ही हे करू शकता, दुसऱ्यांना शिकवू शकता, करू शकता, दुसऱ्यांकडून शिकू शकता, पुष्कळ शिकू शकता दुसऱ्यांकडून, आणि आपली स्वतःची प्रगती करू शकता त्याच्यातून. सगळंच आहे ना,
1: हो ना.
0: मला मुख्य सांगायचं होतं म्हणजे हेच की वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे आम्ही प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करतो आणि आमच्या बायका पण आता पुढे डिस्ट्रिक्ट लेवलला जायला तयार झालेले आहेत. कारण आमची जसं म्हटलं 56 क्लब्स आहेत, तर त्याच्यात पुढच्या वर्षी आता 21-22 साली आमची एक मेंबर रत्ना बेहरे ती चेअरमन होणार आहे. गेले 6-7 वर्ष ती त्या कमिटीमध्ये आहे, वेगळे वेगळे पोस्ट केलेले आहेत, आता ती चेअरमन होईल पुढच्या वर्षी. आणि दुसरं म्हणजे यंदा एक मोठी आम्ही प्रोजेक्ट घेतलेली आहे स्वदान म्हणून, म्हणजे अवयवदान, त्याच्याबद्दल लोकांना सांगायचं आणि त्यांच्याबद्दल लोकांना अवेअर करायचं की अवयवदानातून काय काय तुम्हाला चांगलं तुम्ही करू शकता इतरांसाठी.
1: बर,
0: म्हणजे तुम्ही गेल्यानंतर काय देऊ शकता लोकांना, डोळे देऊ शकता किंवा तुमची त्वचा देऊ शकता. आणि जर तुम्ही असं काय म्हणतो आपण ब्रेन डेड म्हणतो, ऍक्सिडेंट मध्ये वगैरे कधी कधी होतं ना, आणि मग तुम्ही कोमा मध्ये जातात वगैरे, त्याच्यातून वाचण्याचं काहीच हे नसतंय.
1: बरोबर.
0: तेव्हा मग डॉक्टर्सची बोलून करून मग ते डॉक्टर्स पुष्कळदा तयार करतात त्यांना की तुम्ही जर अवयव जर तुमचे दान केलेत, तुमचं हृदय दिलं किंवा लिव्हर असेल, किडनीज असेल, हे पण तुम्ही दान करू शकता असं म्हणून, तर त्याच्या अवेअरनेस साठी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर घेतलेले आहेत. त्याच्यासाठी मला वाटतं एक वेगळा कार्यक्रमच करावा लागेल, पण त्याच्यासाठी म्हणून मग ते व्हिडिओज केलेले आहेत, मुलांच्या कॉम्पिटिशन्स घेतलेले आहेत. आता परवा जानेवारीमध्ये एक ते वेणुग्राम सायकलिंग क्लब त्याच्या बरोबरीने एक रनिंग आणि सायकलिंग रेस घेतली होती टू क्रिएट अवेअरनेस अबाउट दिस, असं म्हणून वेगवेगळे प्रोग्राम करतोय. पण तो मुख्य प्रोजेक्ट आहे यंदाचा आमचा. आणि कोविडमुळे काय जास्ती प्रोजेक्ट करू शकलो नाही आहोत, पण तरी पण जेवढं जमते तेवढं केलेलं आहे आम्ही,
1: सुरू आहे. अच्छा, म्हणजे सध्या तुमचं मेन जे प्रोजेक्ट मोठा तुम्ही हाती घेतलाय तो म्हणजे अवयवदानाचा जागृती करणं लोकांच्या मध्ये. बर, मग याच्याबद्दल थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं आपल्या श्रोत्यांना, तर अवयवदान करणं हे का महत्वाचं आहे?
0: काय हल्ली भारतात इतके लोक आहेत की ज्यांचं हृदय व्यवस्थित काम करत नाहीये किंवा ज्यांचे किडनीज काम करत नाहीये, ते डायलिसिसवर असतात आणि ते लिटरली म्हणजे खूप तरुण मुलं सुद्धा अशी आहेत की ज्यांचं हृदय व्यवस्थित चालत नाहीये किंवा किडनीज चालत नाहीये किंवा लिव्हरचं काहीतरी डिझीज झालेलं आहे. आणि जर आपण आपल्यानंतर जर आपण कोणाला तरी मदत करू शकलो तर ती चांगलीच गोष्ट आहे ना. आपण नुसतं आपलं देह नुसता तसाच जायचा, देह फुकट जातोय आपला, आपण गेल्यानंतर देह खरं तर आपण नुसतं क्रिमेट करतो, बर्न करून टाकतो, त्याच्याऐवजी त्याचा जर उपयोग जर होत असेल दुसऱ्या माणसाला जर जीवन देण्याकरता तर ते फार उपयोगी आहे असं वाटतं. त्यामुळे तुम्ही जर तसं करू शकलात तर बरंच आहे. अर्थात तुम्ही गेल्यानंतर तुमच्या फॅमिलीची ती तयारी पाहिजे, मग त्याच्यासाठी पुष्कळदा असं म्हणतात. आता उर्मी शेरेगार आमचे चेअरमन आहे त्याच्यासाठी स्वादांसाठी, आणि ती जसं सांगते तसं तुम्ही आजपासूनच तुमच्या फॅमिलीशी तुमच्या मुलांशी वगैरे बोलायला सुरुवात केली पाहिजे की अवयवदानातून काय तुम्हाला पुण्य मिळू शकेल म्हणा, किंवा समाधान एक असतंय की बाबा आपले अवयव कोणातरी उपयोगी पडले किंवा आपल्या आईचे आपल्या वडिलांचे अवयव कोणातरी उपयोगी पडले, हे जे आहे. पण त्याच्यासाठी तयारी खूप करावी लागते ना, बाकीच्या फॅमिलीची तयारी करायला पाहिजे की आपली आई गेली की हा आई गेली किंवा आई बाबा कोमा मध्ये आहे आणि डॉक्टर्स म्हणतात की ह्याच्यात ती वाचणारच नाहीये, तर मनाची तयारी करावी लागते की आईचे आता हे अवयव दान करायचे का. त्यामुळे त्याच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस येणं फार गरजेचं आहे. लोकांची तयारी करायची, मनाची तयारी करायची, प्रत्येकाने आपल्या आपल्या लोकांशी बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे त्यांना. आता समजा आता अवयवदानाचा एक फॉर्म भरायचा असतो, आता मी जर फॉर्म भरला तर मी ते माझ्या मुलांना माझ्या नातेवाईकांना सांगून त्यांच्या मनाची तयारी करायला पाहिजे. बाबा जर अशी परिस्थिती आली तर बघ मी फॉर्म भरलेला आहे, प्लीज माझे अवयव दान कर. त्या वेळेला काय होईल बघायला पाहिजे, पण अगोदर मनाची तयारी केलेली असती तर ती होणं जास्त हे ना. म्हणून ते मुख्य इंटेन्शन ते आहे आमचं यंदा त्या स्वदान कार्यक्रमातून, की सगळ्यांना कळावं की अवयव दान केल्यामुळे किती लोकांना तुम्ही जीवन देऊ शकता. एका माणसाचे अवयव जर दिले तुम्ही तर जवळजवळ 8-10 लोकांना तुम्ही जीवन देऊ शकता.
1: नक्कीच. बर, इनरव्हील क्लबची माहिती आपण सांगितलं मॅडम, आणि खरंच खूप मोठं कार्य करत आहे. जवळजवळ 1977 पासून आपल्या बेळगावमध्ये इनरव्हील क्लबची स्थापना झाली आणि आजपर्यंत त्याचं काम सुरू आहे. असंच वर्षानुवर्ष ते चालत राहावं. आणि तुम्ही स्पेशली म्हणजे मुलांच्याकडं खूप लक्ष देत आहे, शाळेकडं खूप लक्ष देत आहे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेऊन आलायत, आणि असंच तुमचं कार्य होत राहावं त्यासाठी वेणुधोनीच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत.
0: थँक्यू.
1: आणि तुम्ही जसं म्हटलंय की आत्ताचा जो तुमचा नवीन प्रोजेक्ट आहे खूप मोठा अवयवदानाचा, त्याबद्दल आणखीन एक वेगळा कार्यक्रम आपण नक्कीच घेऊ, पण आजच्यासाठी तुम्ही वेळ काढून आलात इकडं, त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू. थँक्यू फॉर गिव्हिंग मी द ऑपॉर्च्युनिटी. मला पण खूप मजा आली आणि असंच भेटत राहूया.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण लता कितुरू यांना ऐकत होतो. त्या इनरव्हील क्लबच्या फाउंडर मेंबर्स आहेत आणि इनरव्हीलचं जे काम आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. कसा वाटला आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनेसो. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5252. 18 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್। ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, PPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ, ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ। KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218। ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in। KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ।

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे, बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये, 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 8660335218 or at 9449821222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

पण भाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विषयामुळे तुका जर काही त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीने मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई,

0: सुंदर बघ ना ताई, खरा तर यो विशुदादा आमचो कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा।
1: तुमचा कोणी नाहीये म्हणजे?
0: म्हणजे अगो तो आमका
2: मनु? छान दिसतेस, बरं चल चल बाळ।

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडलीस.
1: सिमी आय एम शिट स्केअर्ड या. यशला फसवतीये का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवते सारवी.
2: किती आग लागली
0: ते फोटो काढताय. चल चल.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu. माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026-27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
1: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150+ experienced faculty members and 50+ doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.
2: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಸಮತೋಲನ ರಸಗೊಬ್ಬರ ಬಳಕೆ ಕುರಿತು ಸಲಹೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಸಿದ್ಧತೆ ಬರದಿಂದ ಸಾಗಿದೆ. ರೈತರು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗೆ ಬೇಕಾದ ಬೀಜ ಮತ್ತು ಗೊಬ್ಬರಗಳ ಸಂರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವರು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಮೇಲು ಗೊಬ್ಬರ ಹಾಕುವ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಸಮತೋಲನ ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಸುವುದು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಹೆಸರು ಬೆಳೆಗೆ 10 ಸಾರಜನಕ, 20 ರಂಜಕ ಒದಗಿಸುವ ರಸಗೊಬ್ಬರ ಹಾಕುವಾಗ ಯೂರಿಯಾ ಮಾತ್ರ ಬಳಸದೆ 20-20-0-13-100 kg, 16-20-0 ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ 100 kg ಅಥವಾ 12-32-16 ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ 60 kg ಬಳಸಿದರೆ ಪೂರಕ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಒದಗಿಸದಂತಾಗುತ್ತದೆ. ಇದೇ ರೀತಿ ವಿವಿಧ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಯೂರಿಯಾ ಒಂದೇ ಬಳಸದೆ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಒಳ್ಳೆಯ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಯೂರಿಯಾ ಗೊಬ್ಬರ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬಳಸುವುದರಿಂದ ಮಣ್ಣು ಮತ್ತು ನೀರು ಕಲುಷಿತವಾಗಿ ಹಳ್ಳ ಕೊಳ್ಳ ನೀರಿನ ಮೂಲ ಸೇರಿ ಮಾನವನ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಉಂಟಾಗುವುದು. ತಾಯಿಯ ಎದೆಯ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಯೂರಿಯಾ ಅಂಶ ಸೇರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬ್ಲೂ ಬೇಬಿ ಸಿಂಡ್ರೋಮಾ ರೋಗ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಮಿತವಾಗಿ ಬಳಸಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲರ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕಾಪಾಡಿರಿ. ಯೂರಿಯಾ ಬದಲಾಗಿ ನ್ಯಾನೋ ಯೂರಿಯಾ ಸಿಂಪರಣೆ ಕೈಗೊಂಡು ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಡಿಎಪಿ 1846:0 ಸಾರಜನಕ ರಂಜಕ ಪೊಟ್ಯಾಶ್ ಒದಗಿಸುವ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಗೊಬ್ಬರವಾಗಿದ್ದು ಇದರಲ್ಲಿ ಪೊಟ್ಯಾಶ್ ಅಂಶ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಕಾರಣ, ಇದರ ಬದಲಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಇತರ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಗೊಬ್ಬರಗಳಾದ 15-15-15, 17-17-17, 19-19-19, 20-20-0-13, 10-26-26, 12-32-16 ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಸಮತೋಲನ ಪೋಷಕಾಂಶ ಒದಗಿಸಿ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಡಿಎಪಿ ರಸಗೊಬ್ಬರದ ಬದಲಾಗಿ ನ್ಯಾನೋ ಡಿಎಪಿ ಗೊಬ್ಬರ ಸಿಂಪರಣೆ ಮಾಡಿರಿ ಹಾಗೂ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಿ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಈ ರೀತಿ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಶಿಫಾರಸು ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ವಿವೇಚನೆಯಿಂದ ಬಳಸಿ ಭೂಮಿಯ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕಾಪಾಡುವುದರೊಂದಿಗೆ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಹಾಗೂ ಆರ್ಥಿಕ ಲಾಭ ಪಡೆಯಲು ಕೋರಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಅಥವಾ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ HD ಕೋಳೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुर्ची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleifarm.edu।
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್। ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ। ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ। KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218। ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in। KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.klefarm.edu.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.